अदर में गे हुन थेरिंग गे होवन तका एकी गे कुरिया गेंदा ए हुन थेरिंग गे होवन मे शो गागन कनियो मका हमे मे आई अर नो उम्मीद कुरनी मे दुगे मे शो एकी वेस्ति बेफ न खामु दिया लवतके अडु इवी गेंदिया शो एकमा मे शो गे अडु इवी गेंदिया गीना लवतके की हम आर्मिंग गे हुन थेरिंग रिक्वेस्ट कुरमुन दिया लवत मिहा हिसाबों मे दुगे शो निम्माला वकेलान निम्माल गे कुरिन कुरियन हुरी बाय शो तक बलाला इरु और मेगार गडी बैंक इनस्तेनी हुला सा खबर देन लवे कफ लवे इनस्तेन बार जेहुमा हमे ಮೇಂದುಗೆ ಮೆಂದ್ರು ನಮಾದ್ ವಕ್ತ ಮಿವಣಿ ಬಾರ್ಗಡಿ ಫನರ್ ಮಿನಿಟುಗ ಏಕೆ ಜಹರ್ ಮೇದು ಸೊನ್ನಾನಿ ಲಂಚ್ ಬ್ರೇಕ್ ಏಗೆ ಕುರಿಂ ಬಾರ್ಗಡಿ ತಿರಿ ಹುಂಗೆನಿಸ್ತೇನೆ ಇಸ್ಲಾಮಿ ಉದರೆ ಹುಂ ಮೇಶೋ ಮೇದು ದೇಜ್ ಜಹರ್ವಿಂಗ್ ಹಾಸ್ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಕಿ ಸ್ಪೋರ್ಟ್ಸ್ ಬೀಟ್ ಸ್ಪೋರ್ಟ್ಸ್ ಬೀಟ್ಗ ಮೀ ಗೆನಿಸ್ತೇನಿ ಮೀ ಕುಳಿವರ್ಗೆ ದಾಯಿರಾಗ ಫಾಹಗ ಕೊಲ್ಲವೆ ಕೊಮ್ಮೆವೆಸ್ ಕುಳುನ್ ತೆರಿಯಕ ಏಕೀಗ ಸಮ ಬದ್ದ ಕುರಾಣೆ ಮೇದು ಎಸ್ ದೆನ್ ಹವೀರು ಹತರೆ ಜಹಾಯರು ಖಬರ ಫೌ ಟೀ ಟೈಮ್ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮೇಶೋ ಕುರಿಯದಾಣಿ ಎಮ್ಮ ಮೀ ಶೋತಕ ಏಕೀ ಗತಿ ಬೇಫ್ರುಂ ವಗು ಥೇದ ಕುರವಾಣಿಕಂಗೆ ಉಮ್ಮೀದುಗ ರೀತಿ ಲವೆ ಗೆನೆಸ್ತೆಮು ಮಿಯದುಗೆ ಶೋವಿಸ್ ನಿಮ್ಮಾಲಾಣು ಅಸ್ಲಾಂ ಅಲೈಕುಂ.